0: നിങ്ങളെ കത്തി കഴിച്ചാണ്
1: पानी पानी अब सोच्ने पो हो कि मन मिल्ने साथी मलाई रोज्ने पो हो कि